0: घर तू जा जा,
1: अरे आ आ इधर तू आ आ,
0: जा जा घर तू जा जा।
2: This is Sunrise Retro, London's Retro Asian Mix.